शुभ प्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर 19 वैशाख शके 1948 अर्थात दिनांक 9 मे 2026. यावेळी सकाळचे 5:58 झालेली आहेत. आमच्या प्रातसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यानं.

FM बँड 106.6 MHz वर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. 6 वाजता आहेत. काही क्षणांतच दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: फिल्म का गाना आपने सुना सईद कादरी के बोल थे, मिथुन का संगीत और अब एक छोटा सा अंतराल.

0: एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:20 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. पहिल्या भागामध्ये आपण डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. सर, पहिल्या भागामध्ये आपण या महाविद्यालयाचा इतिहास आणि बाकीची सगळी रचना, वेळोवेळी आलेली आव्हानं समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. असा भाग आहे की 1919 पासून तो कोविडचं जे एक दुसरं रूप सगळ्या जगाने अनुभवलं, त्याच्यानंतर वैद्यकीय सगळी परिभाषा संशोधनाची जी आहे ती बदलते की काय अशा स्थितीला एक जग सगळं शास्त्र येऊन ठेपलेलं होतं. पण कालांतराने तीच आव्हानं पुन्हा तशीच दिसायला लागली, तीच आजाराचं प्रमाण जे आहे ह्या सगळ्या बदलत्या स्वरूपातलं, ते वेगळं काही आहे का तसंच आहे? कसा होता तुम्ही कोविडच्या पूर्वीचा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि नंतरच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जे काही विविध आजार आहेत किंवा त्याच्यात काही भर पडली आहे का, किंवा नवीन काही अशा आपण महाविद्यालय ज्या अर्थी हे आहे त्या अर्थी नवीन ज्ञान संस्था ह्याच्यातून काही ज्ञान शाखा काही निर्माण झालेल्या आहेत का?
2: कोविड हा खरोखर म्हणजे चेंज टर्निंग पॉइंट ठरलेला आहे, कारण कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर वैद्यकीय क्षेत्राचं महत्व सगळ्या स्तरावर सगळ्यांना पटलेलं आहे आणि विशेषत्वे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही बाब त्वरित ओळखून ह्या महाविद्यालयात अशा अडचणी किंवा अशा साथीच्या रोगावर पूर्ण हे करण्यासाठी म्हणून ज्या काही सोयीसुविधा आपल्याला पाहिजे त्या सगळ्या त्यांनी देऊ केलेल्या आहेत. आणि मी महाराष्ट्र शासनाचे आणि आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला आता ज्या अडचणी आम्ही कोविडमध्ये ज्यांना सामोरी गेलो त्या अडचणीवर मात करायची साधनं त्यांनी दिलेली आहेत. आणि कोविडच्या नंतर एक बाब आमच्या लक्षात आलेली आहे की कोविड जो लंग्सवर परिणाम करायचा त्या परिणामाचे आफ्टर इफेक्ट्स अजून देखील आम्हाला पाहायला मिळतात आहे, कारण ज्यांना कोविड होऊन गेला त्यांना नंतर श्वासाचा त्रास सुरू झालेला आहे, नंतर ज्यांना डायबिटीस नव्हता अशा डायबिटिक लोकांची संख्या वाढलेली आहे आणि काही प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे. याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या महाविद्यालयाला विशेष तत्वे निदान म्हणून आम्ही एक आत्ता अभियान चालवलं होतं ज्याच्यामध्ये आम्ही 1 लक्ष लोकांच्या घरोघरी जाऊन टीबीचे आम्ही आणि बाकीच्या श्वसन रोगाचे रुग्ण उघडायची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 25,000 लोकांचं आम्ही ऑलरेडी तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला एक मुख्यमंत्री महोदयांनी एक एक्स-रे ज्याच्यात आपण घेऊ शकू अशी व्हॅन आम्हाला देऊ केलेली आहे. आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे जी पूर्ण घरोघरी जाते. फेज 1 आमचा आटोपलेला आहे, फेज 2 ची सुरुवात आम्ही 1 जून पासून करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 62 टीबीचे रुग्ण आम्हाला नवीन सापडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इतरही जे श्वसन रोगाचे आहेत ते पण आम्हाला सापडलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ओरल कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याकरता देखील या महाविद्यालयाला त्यांनी निधी देऊ केलेला आहे. आणि सिकल सेलचे रुग्ण शोधून काढण्याकरता आम्ही मागच्या वर्षी 1 लक्ष लोकांची आम्ही सिकल सेल रोगाकरता आम्ही तपासणी केली, त्यामध्ये आम्हाला 466 सिकल सेल रोगाने ग्रस्त रुग्ण आम्हाला सापडले. त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरमध्ये देखील आम्हाला त्याचं देखील आम्ही 1 लक्ष लोकांपर्यंत आम्ही तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 468 आम्हाला सस्पेक्टेड केसेस सापडल्यात ब्रेस्ट कॅन्सरच्या, त्यापैकी आम्हाला पॉझिटिव्ह केसेस 24

0: जवळपास सापडलेले आहेत आणि त्यांचा उपचार आमच्या रुग्णालयात आम्ही मोफत करतोय.
1: त्यांची उपचार पद्धतीच्या ज्या काही शाखा आहेत सगळ्या आपल्याकडे आहेत का? काही आता काही महाविद्यालय म्हणून आपल्याकडे काही कमतरता आहे का? म्हणजे श्वसनाचे आजार बदललेले आहेत, लंग्सचा एक वेगळा आजार आहे, हार्टचे रिलेटेड वेगळे आजार आहेत, शुगरचे आहेत, तर तसं सक्षमीकरण आपल्याकडे कशा कुठल्या पद्धतीच्या सुविधेने आपण परिपूर्ण आहोत?
0: त्याकरता देखील शासनानं आम्हाला खूप जास्त आम्हाला सहायता केलेली आहे. आम्हाला इथं पूर्ण फुल फ्लेज टीबी युनिट आमच्याकडे काम करतं, रेस्पिरेटरी मेडिसिन, ज्याच्यामध्ये एचओडी पासून लेक्चरर पीजी पर्यंत आमच्याकडे आहेत आणि त्यामध्ये ब्रॉन्कोस्कोप पासून सगळ्या रोगनिदानाच्या सोयी सुविधा आमच्याकडे शासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ही खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की इथे आम्ही जवळपास सगळ्या प्रकारचे क्षयरोगाचे जे आहेत रुग्ण त्यांचा आम्ही उपचार सफलतापूर्वक माझी टीम करते. आम्ही आता एक नवीन इक्मो नावाचं जे यंत्र आहे ज्याचा खर्च खासगी रुग्णालयामध्ये लाखावर जातो तो देखील आम्ही शासनाकडे आम्ही मागणार आहे, त्याचा देखील प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. इक्मो हे यंत्र हे आर्टिफिशियल लंग सारखं काम करतं म्हणून त्याचा खर्च जो आहे तो सामान्य जनतेला परवडण्याजोगा नाहीये, कारण त्याचा जवळपास रोजचा खर्च लाख रुपयाच्या वरती जातो. असं यंत्राची देखील आम्ही आता शासनाला मागणी करणार आहे आणि मला विश्वास आहे की शासन ते आम्हाला खचितच आम्हाला ते देईल.
1: सर, हा ट्युबरक्युलिसिसचा जो काही सर्वे झाला आपला, एरवी ट्युबरक्युलिसिस म्हटलं की खोकला आणि छाती दुखणं किंवा दम लागणं किंवा भेडक्याची तपासणी इथपर्यंत सगळं ती संशोधनाची कार्यपद्धती लोकांना माहीत आहे सगळी, पण आताच्या ह्या 1,00,000 तपासणीमध्ये नागपूरकरांच्या सुविधेसाठी जी काही तुम्ही मोहीम सगळी जिल्हाभरात राबवली, प्रत्येक घरातलं स्क्रीनिंग केलं आपण सगळ्या, तर ती नवीन सुविधा आपण नागपूरकरांना सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण उपलब्ध करून दिली, पण ह्या तपासणीतले 1,00,000 नेमके फाइंडिंग्स काय आहेत? आपले श्रोते आता बरेच ग्रामीण भागातले पण हा कार्यक्रम ऐकतायत, तर त्याच्यातून वेगळा काही असा काही संदेश आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने देता येईल का ह्या ट्युबरक्युलिसच्या माध्यमातून, की बाबा साधारणतः हे टप्पा पहिला समजावा, असं जर वाटलं समजा खोकल्याबरोबर ताप असेल तर त्याचा दुसरा टप्पा समजावा, किंवा जीव घोड्या जर कुठले त्याचे काही असे निकष आहेत, त्याचे काही असे काही क्रमवारी ठरलेली आहे का?
0: 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त असलेला खोकला, संध्याकाळी येणारा ताप आणि वजन कमी होणे ही सर्व टीबीची लक्षणं आहेत. आणि सपोज एखाद्या वेळेस आपल्या घरात कोणी दुर्दैवाने टीबीचा रुग्ण असेल तर मी सगळ्यांना माझी विनंती आहे ते घरातल्या सगळ्या लोकांनी ऍटलिस्ट आणि आजूबाजूच्या लोकांनी पुढाकारानं समोर यावं आणि आपली टीबीची सगळ्या चाचण्या करून घ्याव्यात, कारण जिथे टीबी पॉझिटिव्ह पेशंट असेल टीबीचा हा जो रोग आहे तो निकट सहवासानी एकमेकाला तो पसरतो हे सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे अशा घरातल्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी येऊन टीबीची तपासणी करावी. आणि मी त्याबरोबर ही पण सगळ्यांना सांगू इच्छितो की टीबी आता असाध्य राहिलेला नाहीये आणि टीबी हा कुठल्या एका वर्गाकरता मर्यादित राहिलेला नाहीये, तो जसा श्रीमंतांना होऊ शकतो तसाच तो गरिबांना पण होऊ शकतो. म्हणजे म्हणण्याचा असा अर्थ आहे की तो कुठल्याही स्तरातील व्यक्तीला त्याच्या टीबी होऊ शकतो, त्यामुळे आणि तो आता तुम्ही 3 महिने सपोज आपण औषध घेतला रेग्युलर आणि 6 महिने ते कंटिन्यू ठेवलं तर तो पूर्णपणे बरा होतो. म्हणजे टीबी आता काही असाध्य रोग राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ज्यांना ही लक्षणं आहेत, वजन कमी होणे, संध्याकाळचं ताप येणे, खोकला 2-3 आठवड्यापेक्षा जास्त राहणे, किंवा ज्यांच्या घरी कोणी टीबीचं पेशंटची हिस्ट्री आहे, अशा सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन आपला तपास करून घ्यावा.
1: या 1,00,000 फाइंडिंग्स काही वेगळ्या भेटल्या का आपल्याला?
0: जसं मी आताच थोड्या वेळेपूर्वी बोललो की आम्ही 1,00,000 लोकांचं टीबी स्क्रीनिंग करणार आहे, त्यापैकी आम्ही आजपर्यंत 25,283 लोकांची घरोघरी जाऊन तपासणी केलेली आहे. त्यामध्ये आम्हाला सिम्प्टोमॅटिक जवळपास 31.54% लोक आम्हाला सिम्प्टोमॅटिक आढळले, ज्यांना टीबी सदृश आहे, ज्यांना टीबीची हिस्ट्री होती असे आम्हाला 0.656% आम्हाला ते रुग्ण आम्हाला आढळले. आणि त्याचबरोबर जे लोक स्मोकिंग जास्त करतात किंवा अल्कोहोलिक आहेत, जे एजेड लोक आहेत, अशा लोकांमध्ये आम्हाला जवळपास 24% लोक मध्ये आम्हाला 31% आम्हाला 20% लोक असे आढळलेत की ज्यांना स्मोकर्स आहेत किंवा अल्कोहोलिक आहेत किंवा ज्यांचं वय जास्त आहे, तर अशा लोकांना आमच्या मते ह्या लोकांनी स्मोकिंग किंवा बाकीचे जे आहेत त्यांनी आपला स्मोकिंग कमी करावा, अल्कोहोलचं प्रमाण कमी करावं, म्हणजे टीबीची लागण त्यांना लवकर होणार नाही अल्कोहोल सुद्धा तेवढंच घातक आहे, कारण

0: इनडायरेक्टली ती माणसाची इम्युनिटी कमी करते. त्याच्यामुळे अल्कोहोल न घेणं बेटर आहे.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडनं. आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: हा कार्यक्रम FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीच्या नागपूर केंद्राहून आपण ऐकत होता.

0: आजचा केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आजचा विषय होता श्वसन रोग आणि त्यावर उपचार. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं केअर हॉस्पिटल नागपूरच्या छाती रोगतज्ञ डॉक्टर दीती गंधसिरी यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा हॅलो डॉक्टर संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
1: हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्राहून आपण ऐकत होतात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग.

धाडीला राम तिने कावनी हे नाटकाचं नाव आहे, ज्याचं पद आत्ता आपण ऐकत होतात. आवाज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. राजा बढे यांची ही रचना आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत. यानंतर साध्वी मीराबाई या नाटकातलं पद ऐकूया, मीराबाई बरोडेकर यांच्या आवाजात.

साध्वी मीराबाई या नाटकातलं हे पद होतं हिराबाई बडोदेकर यांच्या आवाजात. श्रोतेहो यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी भार्गव राम आचरेकर यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे गीत. रचना आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांची.

रजनी जोशी यांनी गायलेलं हे नाट्यगीत आताच आपण ऐकलं. पदरचना होती राजा बढे यांची आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. यानंतर बाळ गंधर्व यांच्या आवाजात शारदा या नाटकातलं हे पद.

पंडित अनंत दामले यांच्या आवाजातलं हे पद होतं शहा शिवाजी या नाटकातलं, आणि रचना अण्णासाहेब टिपणीस यांची. यानंतर पु ल देशपांडे यांनी गायलेलं वहिनी या नाटकातलं हे नाट्यगीत ऐकूया. ही रचना आहे मागो रांगणेकर यांची आणि संगीत श्रीधर पारसेकर यांचं.

मानापमान या नाटकातलं हे पद होतं. आवाज होता पंडित प्रभुदेव सरदार यांचा. श्रोते हो, याबरोबरच नाट्यरंग नाट्यगीतांचा हा कार्यक्रम आता इथेच संपला. FM बँड 100.6 MHz विविध भारतीच्या नागपूर केंद्राहून आम्ही बोलत आहोत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-goj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: चांगला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
2: आइए अब सुनते हैं अलका याग्निक को. संगीतकार राजू सिंह.
3: मोहब्बत पलकों पे कितने हसीन ख्वाब सजाती है. फूलों से महकते ख्वाब, सितारों से जगमगाते ख्वाब, शबनम से बरसते ख्वाब. फिर कभी यूं भी होता है कि पलकों की डालियों से ख्वाबों के सारे परिंदे उड़ जाते हैं और आंखें हैरान सी रह जाती हैं.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांना देशाचे पुढील संरक्षण दल प्रमुख अर्थात CDS म्हणून नियुक्त केलं आहे. ते जनरल अनिल चौहान यांची जागा घेणार असून त्यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपणार आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पदभार स्वीकारल्यानंतर ते लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी या शपथ घेतील. काल त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. कोलकाता इथं ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्ता स्थापन करत आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. डाव्या पक्षांसह इतर काही पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षानं N रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आहे. त्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाअंतर्गत संकल्प सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयीसुविधांसाठी शासन कार्यरत असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभर 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असून या उद्यानात लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा असून खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. हरभरा खरेदीची मर्यादा वाढून 8,19,882 मेट्रिक टन करण्यात आली आहे. खरेदीची मुदत 29 मे 2026

0: 20 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तूर खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत 25 मे तर प्रत्यक्ष खरेदी 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. नाफेड, NCCF आणि संबंधित यंत्रणा खरेदी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: FM बँड 16.6 MHz पर विविध भारती के नागपूर केंद्र से हम बोल रहे हैं. 11 बज चुके हैं. प्रस्तुत है प्रोग्राम मधुमालती.

0: हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोताओं, अगले गीत की फरमाइश करने वाले श्रोता है जरूर वरुड़ का से महेंद्र सरकाटे, विजया सरकाटे, मिलिंद सरकाटे, स्वराज वानखेड़े तथा हनुमान चौक नागपुर से इसी गीत की फरमाइश की है रेयांश देशपांडे, सुधा देशपांडे, मीना, राहुल तथा समस्त देशपांडे परिवार. ये गीत है जंजीर फिल्म से. मन्नाडे की आवाज है, गुलशन बावरा के शब्द है, कल्याण जी आनंद जी का संगीत.

0: हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अगले गीत की फरमाइश की है छत्रपति संभाजी नगर से राजेश साबड़े पाटिल, राजदीप राजेश, राशि राजेश तथा शीतल राजेश. सरोज चौक अमरावती से ये श्रोता है. कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान पोत्रा, मुमताजा खान, राउफ भाई, शाहिद भाई तथा गांधीबाग अकोला से ये श्रोता है रमेश कटनकर, वैशाली कटनकर. आइए सुनते हैं इन श्रोताओं ने पसंद किया हुआ ये गीत. साथिया फिल्म का ये गीत है. साधना सरगम तथा मुर्तुजा की आवाज़ है. गुलजार के बोल है. ए आर रहमान का संगीत है.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: दबंग फिल्म से ये गीत था। राहत फतेह अली खान तथा साथियों की आवाजें थी। फैज अनवर के बोल, साजिद वाजिद का संगीत। इस गीत की फरमाइश की थी हिंगणघाट जिला वर्धा से। ये श्रोता है बापूराव बावने, वाल्मीकि बावने, गणेश बावने, सजय बावने, प्रभाकर जोधरे, नानाजी डोंगर दीपे, वामन किरलेकर, किशन कुमार, गौरव इंदुरकर, भैयाजी धातरकर, रत्नमाला बावने, रंजना बावने, प्रगति बावने, सरिता बावने, आरती जोधरे, छेतुलाल, बाबा कुबलकार, छेतुलाल यादव, ठेमाजी ठिकरे, दिवाकर बालपांडे तथा रविंद्र बावने। इन श्रोताओं ने इस गीत के साथ ही आज का मधुमालती कार्यक्रम संपन्न होता है। FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 11:57 झालीत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपतो आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहे। त्यांना नौदलातील कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। 31 मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी ही नेमणूक करण्यात आली आहे। राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले। ही खरेदी केंद्र पोर्टल बंद केल्यानं रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडली आहे। याबाबत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती। या निर्णयामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहे। 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये याअंतर्गत समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलंय। नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियर यांनी दिली आहे। समृद्धी महामार्गावर तळणी फाट्यानजीक धावत्या कारला काल रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली। नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारमधील एका महिला आणि दोन पुरुषांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। स्पार्किंगमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून वाहन पूर्णतः जळून खाक झालंय। अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। FM बँड 100.6 MHz हे विविध भारतीचं नागपूर केंद्र आहे। 12 वाजता आहेत। काही क्षणांतच दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: प्रदेश के सीहोर जिले के भैरुंदा में रजत जयंती समारोह का आयोजन किया जाएगा। इस कार्यक्रम की अध्यक्षता केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान करेंगे। इस दौरान पीएमजीवाई के चौथे चरण का भी शुभारंभ किया जाएगा। भारत ने कल ओडिशा के डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम द्वीप से मल्टीपल इंडिपेंडेंटली टारगेटेड री एंट्री व्हीकल एमआईआरवी प्रणाली से लैस उन्नत अग्नि मिसाइल का सफल परीक्षण किया। एमआईआरवी ऐसी तकनीक है जिससे एक ही मिसाइल कई लक्ष्यों को निशाना बना सकती है। चीन के शंघाई में तीरंदाजी विश्व कप के दूसरे चरण में साहिल जाधव ने पुरुषों की व्यक्तिगत कंपाउंड स्पर्धा में कांस्य पदक जीत लिया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र है प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे सीडीएस म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची नियुक्ती। मीरा भाईंदरमधील 254 एकर सरकारी जमीन बिल्डरला देण्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आणि आगामी काही तासात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। पाच कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। दरम्यान भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते। निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपतो आहे। याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। डॉक्टर हेमंत शरद पांडे यांची काल वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड वेकोलीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी त्यांनी कार्यभार स्वीकारला। 1989 कोल इंडिया लिमिटेडमध्ये खाण अभियंता म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे डॉक्टर पांडे यांना डब्ल्यूसीएल आणि साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड एसईसीएल मधील कामाचा 37 वर्षांचा अनुभव आहे। वेकोलीचं मुख्यालय नागपुरात आहे। भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय। महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे। 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले तसंच भ्रष्टाचारी 721 प्रकरणं उघड झाली आहेत। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला। या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मीरा भाईंदर मधील सुमारे 254 एकर शासकीय जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप राज्य सरकारवर आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. उच्च न्यायालयाच्या

च्या निर्णयानंतरही सरकारनं प्रभावी भूमिका न घेतल्यानं सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या जमिनींचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देत राज्य शासनाच्या मालकीची मीरा भाईंदर इथली जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकारनं कंबर कसली असून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेतून आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की ही जमीन शासनाच्या मालकीची आहे, महसूल नोंदी बदलून सरकारी जमीन हडपण्याचे प्रयत्न आपण हाणून पाडू, असंही ते म्हणाले. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या देखील नागपूरसह भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. या दरम्यान विजांचा कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळी नागपुरात काही वेळ ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर देखील ढगाळ वातावरण असून नागपूर

अमरावती अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. या दरम्यान विजांचा कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळी नागपुरात काही वेळ ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर देखील ढगाळ वातावरण असून नागपूरसह अमरावती गोंदिया भंडारा वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात वाशिम जिल्ह्यात 42.8°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर नागपुरात 39.2°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कृष्णार इथं लग्न समारंभात दिवंगत नक्षल कमांडर मडावी हिडमा याच्यावरील गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 6 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान डीजेवर संबंधित गाणं वाजवण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. देशविरोधी कृत्यांना प्रोत्साहन मिळेल असा आरोप ठेवत भारतीय न्यायसंहिता आणि मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून चिमुकल्यांना आनंदाचे क्षण देण्यात आले. अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षापासून थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी कार्यरत असून सुमारे 200 गरजू मुलांना निशुल्क उपचार आणि मदत पुरवत आहे. वाशिम इथं लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 अंतर्गत ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीची सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी म्हणून निवड करण्यात आली आहे. नवोदित ग्रामीण लेखकांच्या 14 कादंबऱ्यांमधून ही निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असं आहे. रानोबाचा माळ ही कादंबरी विस्थापित शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित असून ग्रामीण वास्तवाचं प्रभावी चित्रण करते. परीक्षकांनी कथानकाची गती ग्रामीण बोली आणि जीवनानुभवांचं जिवंत चित्रण याचं विशेष कौतुक केलंय. नागपूर जिल्ह्यातील धामणगाव इथं लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर प्रशासनानं तात्काळ मदतकार्य सुरू केल्यानं गावकरी पुन्हा सावरत असल्याचं सरपंच वैशाली चौधरी यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल गावाला भेट देत मदतकार्याचा आढावा घेतला आणि विविध अडचणी तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले. बाधित कुटुंबांना किराणा जनावरांसाठी चारा आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून काही ग्रामस्थांनी नव्या घरांच्या बांधकामालाही सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस विभागानं ठोस उपाययोजना कराव्या अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना दिल्या. चंद्रपूर शहरात गत 3-4 दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. शहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीनं वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या विनाअनुदानित विभागातील शिक्षकीय पदांमधील विविध प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदांसाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत 11 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठानं यासंदर्भात अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. याशिवाय ऑनलाईन अर्जांची छापील प्रत तसंच शैक्षणिक अध्यापन आणि संशोधन पात्रतेचे 3 संच विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील आवक विभागात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती. मीरा भाईंदरमधील 254 एकर सरकारी जमीन बिल्डरला देण्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि आगामी काही तासात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता.
याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सायंकाळच्या 6:15:30 झाली आहेत. श्रोते काही क्षणातच प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते, सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटातील चंद्रशेखर गाडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शरद निफाडकर यांची गीतरचना, संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोतो सांजरा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांनी गायलेली नवरे सगळे गाढव या चित्रपटातील शरद निफाळकर यांची गीतरचना. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. कार्यक्रमात आता ऐकवित आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात राम मोरे यांचं गीत. संगीत मधुकर पाठक यांचं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली तू सुखी राहा या चित्रपटातील ग. दि. माडगूळकरांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वरसाज होता वसंत पवार यांचा. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात घेतोय अल्पसा विराम.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

मोकरांची शब्दरचना पण ऐकलीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. श्रुतीवार्ता कार्यक्रमात ऐकवीत आहोत पु ल देशपांडे यांच्या संगीतात सजलेली ग दि माडगूळकरांची गीतरचना. गायिका आहेत आशा भोसले, चित्रपट देवबाप्पा.

श्रोते आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत तुकाराम शिंदे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात.

श्रोते कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत विश्वनाथ मोरे यांच्या संगीतात सजलेली ग. दि. माडगूळकरांची गीतरचना. गायिका आहेत सुमन कल्याणपूर. चित्रपट नंदिनी.

श्रोतो सांजारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत सोबती चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत, स्वरसाज श्रीनिवास खळे यांचा.

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात आपली माणसं या चित्रपटातील सौमित्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. या गीताबरोबरच सांजारा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून सादर करण्यात आला.

देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आय डी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।

हृदयस्थ भावनांचा तरल आविष्कार ऐका आकाशवाणी नागपूर। सुगम गायन, स्थानिक कलाकारांची गोड गाणी, कधी भावगीत तर कधी भक्तिगीत, स्वरांची बरसात, फक्त आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत रहा आकाशवाणी नागपूर।

0: FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचे विविध भारती केंद्र आहे. 6:08 झाली आहेत. श्रोतो प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात निर्माण झालेली घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई दूर करण्यासाठी आणि प्रलंबित बुकिंगचा बॅकलॉग संपवण्यासाठी गॅस कंपन्यांनी नागपूरचा दैनंदिन पुरवठा दुप्पट केला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गॅस कंपन्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील गॅस वितरण व्यवस्था आता पूर्वपदावर येत आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूरसंरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात विविध योजनांतील लाभार्थ्यांना लाभवितरण करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान असून हल्लेखोरांना भाजपचं संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिकमधील TCS प्रकरणातही धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या पाठिंब्याबद्दल आभार मानत आगामी काळात एकजुटीनं लढण्याचा निर्धार व्यक्त केला. अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणनं महिला पुरुष कबड्डी, खो खो आणि कुस्तीमध्ये 4 सांघिक विजेतेपदांसह 1 उपविजेतेपद पटकावत वर्चस्व गाजवलं. पुण्यातील बालेवाडी इथं झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महावितरणच्या पुरुष कबड्डी संघानं हिमाचल प्रदेशचा पराभव करत तब्बल 15 वर्षांनंतर विजेतेपद मिळवलं. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रवादी विचारसरणीचं सरकार सत्तारूढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारानं आगळावेगळा झालमुडी महोत्सव आज आयोजित करण्यात आला. बजाजनगर इथल्या विष्णूजी की रसोई इथं झालेल्या या उपक्रमात सुमारे 700 किलो पारंपरिक झालमुडी तयार करण्यात आली. नागरिकांनी या खाद्य महोत्सवाचा उत्साहात आनंद घेतला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
0: FM 100.6 MHz पर आकाशवाणी नागपूर.

FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूर से हे विविध भारती केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे ठीक 7:45 मिनिटांनी प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा.
1: श्रोते हो, नमस्कार. पहिल्या भागामध्ये आपण डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. सर, पहिल्या भागामध्ये आपण या महाविद्यालयाचा इतिहास आणि बाकीची सगळी रचना, वेळोवेळी आलेली आव्हानं समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. असा भाग आहे की 1919 पासून तो कोविडचं जे एक दुसरं रूप सगळ्या जगाने अनुभवलं, त्याच्यानंतर वैद्यकीय सगळी परिभाषा संशोधनाची जी आहे ती बदलते की काय अशा स्थितीला एक जग सगळं शास्त्र येऊन ठेपलेलं होतं. पण कालांतराने तीच आव्हानं पुन्हा तशीच दिसायला लागली. तीच आजाराचं प्रमाण जे आहे ह्या सगळ्या बदलत्या स्वरूपातलं, ते वेगळं काही आहे का तसंच आहे? कसा होता तुम्ही कोविडच्या पूर्वीचा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि नंतरच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जे काही विविध आजार आहेत किंवा त्याच्यात काही भर पडली आहे का, किंवा नवीन काही अशा आपण महाविद्यालय ज्या अर्थी हे आहे त्या अर्थी नवीन ज्ञान संस्था ह्याच्यातून काही ज्ञानशाखा काही निर्माण झालेल्या आहेत का?
2: कोविड हा खरोखर म्हणजे चेंज टर्निंग पॉइंट ठरलेला आहे. कारण कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर वैद्यकीय क्षेत्राचं महत्व सगळ्या स्तरावर सगळ्यांना पटलेलं आहे आणि विशेषत्वे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांनी ही बाब त्वरित ओळखून ह्या महाविद्यालयात अशा अडचणी किंवा अशा साथीच्या रोगावर पूर्ण हे करण्यासाठी म्हणून ज्या काही सोयीसुविधा आपल्याला पाहिजे त्या सगळ्या त्यांनी देऊ केलेल्या आहेत. आणि मी महाराष्ट्र शासनाचे आणि आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला आता ज्या अडचणी आम्ही कोविडमध्ये ज्यांना सामोरी गेलो त्या अडचणीवर मात करायची साधनं त्यांनी दिलेली आहेत. आणि कोविडच्या नंतर एक बाब आमच्या लक्षात आलेली आहे की कोविड जो लंग्सवर परिणाम करायचा त्या परिणामाचे आफ्टर इफेक्ट अजून देखील आम्हाला पाहायला मिळतात आहे. कारण ज्यांना कोविड होऊन गेला त्यांना नंतर श्वासाचा त्रास सुरू झालेला आहे, नंतर ज्यांना डायबिटीस नव्हता अशा डायबिटिक लोकांची संख्या वाढलेली आहे आणि काही प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे. याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या महाविद्यालयाला विशेष तत्वे निदान म्हणून आम्ही एक आत्ता अभियान चालवलं होतं ज्याच्यामध्ये आम्ही 1 लक्ष लोकांच्या घरोघरी जाऊन टीबीचे आम्ही आणि बाकीच्या श्वसन रोगाचे रुग्ण उघडायची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 25,000 लोकांचं आम्ही ऑलरेडी तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला एक मुख्यमंत्री महोदयांनी एक एक्स-रे ज्याच्यात आपण घेऊ शकू अशी व्हॅन आम्हाला देऊ केलेली आहे. आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे जी पूर्ण घरोघरी जाते. फेज 1 आमचा आटोपलेला आहे. फेज 2ची सुरुवात आम्ही 1 जून पासून करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 62 टीबीचे रुग्ण आम्हाला नवीन सापडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इतरही जे श्वसन रोगाचे आहेत ते पण आम्हाला सापडलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ओरल कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याकरता देखील या महाविद्यालयाला त्यांनी निधी देऊ केलेला आहे. आणि सिकल सेलचे रुग्ण शोधून काढण्याकरता आम्ही मागच्या वर्षी 1 लक्ष लोकांची आम्ही सिकल सेल रोगाकरता आम्ही तपासणी केली. त्यामध्ये आम्हाला 466 सिकल सेल रोगाने ग्रस्त रुग्ण आम्हाला सापडले. त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरमध्ये देखील आम्हाला त्याचं देखील आम्ही 1 लक्ष लोकांपर्यंत आम्ही तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 468 आम्हाला सस्पेक्टेड केसेस सापडल्यात ब्रेस्ट कॅन्सरच्या. त्यापैकी आम्हाला पॉझिटिव्ह केसेस 24 जवळपास सापडलेले आहेत आणि त्यांचा उपचार आमच्या रुग्णालयात आम्ही मोफत करतोय.
1: त्याची उपचार पद्धतीच्या ज्या काही शाखा आहेत सगळ्या आपल्याकडं आहेत का? काही आता काही महाविद्यालय म्हणून आपल्याकडे काही कमतरता आहे का? म्हणजे श्वसनाचे आजार बदललेले आहेत, लंग्सचा एक वेगळा आजार आहे, हार्टचे रिलेटेड वेगळे आजार आहेत, शुगरचे आहेत, तर तसं सक्षमीकरण आपल्याकडे कशा कुठल्या पद्धतीच्या सुविधेने आपण परिपूर्ण आहोत?
2: त्याकरता देखील शासनानं आम्हाला खूप जास्त आम्हाला सहायता केलेली आहे. आम्हाला इथं पूर्ण फुल फ्लेज टीबी युनिट आमच्याकडे काम करतं, रेस्पिरेटरी मेडिसिन, ज्याच्यामध्ये एचओडी पासून लेक्चरर पीजी पर्यंत आमच्याकडे आहेत आणि त्यामध्ये ब्रॉन्कोस्कोप पासून सगळ्या रोगनिदानाच्या सोयी सुविधा आमच्याकडे शासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ही खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की इथे आम्ही जवळपास सगळ्या प्रकारचे क्षयरोगाचे जे आहेत रुग्ण त्यांचा आम्ही उपचार सफलतापूर्वक माझी टीम

0: करते आम्ही आता एक नवीन इक्मो नावाचं जे यंत्र आहे ज्याचा खर्च खासगी रुग्णालयामध्ये लाखावर जातो तो देखील आम्ही शासनाकडे आम्ही मागणार आहे. त्याचा देखील प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. इक्मो हे यंत्र हे आर्टिफिशियल लंग सारखं काम करतं म्हणून त्याचा खर्च जो आहे तो सामान्य जनतेला परवडण्याजोगा नाहीये. कारण त्याचा जवळपास रोजचा खर्च 1-2 लाख रुपयाच्या वरती जातो. असं यंत्राची देखील आम्ही आता शासनाला मागणी करणार आहे आणि मला विश्वास आहे की शासन त्यावर खचितच आम्हाला ते देईल.
1: सर, हा ट्युबरक्युलिसिसचा जो काही सर्वे झाला आपला, एरवी ट्युबरक्युलिसिस म्हटलं की खोकला आणि छाती दुखणं किंवा दम लागणं किंवा बेडक्याची तपासणी इथपर्यंत सगळं ती संशोधनाची कार्यपद्धती लोकांना माहीत आहे सगळी. पण आताच्या ह्या 1 लाख तपासणीमध्ये नागपूरकरांच्या सुविधेसाठी जी काही तुम्ही मोहीम सगळी जिल्हाभरात राबवली, प्रत्येक घरातलं स्क्रीनिंग केलं आपण सगळ्या, तर ती नवीन सुविधा आपण नागपूरकरांना सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण उपलब्ध करून दिली. पण ह्या तपासणीतले 1 लाखातले नेमके फाइंडिंग्स काय आहेत? आपले श्रोते आता बरेच ग्रामीण भागातले पण हा कार्यक्रम ऐकतायत, तर त्याच्यातून वेगळा काही असा काही संदेश आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने देता येईल का ह्या ट्युबरक्युलिसच्या माध्यमातून की बाबा साधारणतः हे टप्पा पहिला समजावा, असं जर वाटलं समजा खोकल्याबरोबर ताप असेल तर त्याचा दुसरा टप्पा समजावा, किंवा जीव घोड्या जर कुठले त्याचे काही असे निकष आहेत, त्याचे काही असे काही क्रमवारी ठरलेली आहे का?
0: 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त असलेला खोकला, संध्याकाळी येणारा ताप आणि वजन कमी होणे ही सर्व टीबीची लक्षणं आहेत. आणि सपोज एखाद्या वेळेस आपल्या घरात कोणी दुर्दैवाने टीबीचा रुग्ण असेल तर मी सगळ्यांना माझी विनंती आहे ते घरातल्या सगळ्या लोकांनी ऍटलिस्ट आणि आजूबाजूच्या लोकांनी पुढाकारानं समोर यावं आणि आपली टीबीची सगळ्या चाचण्या करून घ्याव्यात. कारण जिथे टीबी पॉझिटिव्ह पेशंट असेल, टीबीचा हा जो रोग आहे तो निकट सहवासाने एकमेकाला तो पसरतो हे सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे अशा घरातल्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी येऊन टीबीची तपासणी करावी. आणि मी त्याबरोबर ही पण सगळ्यांना सांगू इच्छितो की टीबी आता असाध्य राहिलेला नाहीये आणि टीबी हा कुठल्या एका वर्गाकरता मर्यादित राहिलेला नाहीये. तो जसा श्रीमंतांना होऊ शकतो तसाच तो गरिबांना पण होऊ शकतो. म्हणजे म्हणण्याचा असा अर्थ आहे की तो कुठल्याही स्तरातील व्यक्तीला त्याच्या टीबी होऊ शकतो. त्यामुळे आणि तो आता तुम्ही 3 महिने सपोज आपण औषध घेतला रेग्युलर आणि 6 महिने ते कंटिन्यू ठेवलं तर तो पूर्णपणे बरा होतो. म्हणजे टीबी आता काही असाध्य रोग राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ज्यांना ही लक्षणं आहेत, वजन कमी होणे, संध्याकाळचं ताप येणे, खोकला 2-3 आठवड्यापेक्षा जास्त राहणे, किंवा ज्यांच्या घरी कोणी टीबीचं पेशंटची हिस्ट्री आहे, अशा सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन आपला तपास करून घ्यावा.
1: या 1 लाखांपैकी फाइंडिंग्स काही वेगळ्या भेटल्या का आपल्याला?
0: जसं मी आताच थोड्या वेळेपूर्वी बोललो की आम्ही 1 लक्ष लोकांचं टीबी स्क्रीनिंग करणार आहे, त्यापैकी आम्ही आजपर्यंत 25,283 लोकांची घरोघरी जाऊन तपासणी केलेली आहे. त्यामध्ये आम्हाला सिम्प्टोमॅटिक जवळपास 31.54% लोक आम्हाला सिम्प्टोमॅटिक आढळले, ज्यांना टीबी सदृश आहे, ज्यांना टीबीची हिस्ट्री होती असे आम्हाला 0.656% आम्हाला ते रुग्ण आम्हाला आढळले. आणि त्याचबरोबर जे लोक स्मोकिंग जास्त करतात किंवा अल्कोहोलिक आहेत, जे एजेड लोक आहेत, अशा लोकांमध्ये आम्हाला जवळपास 24% लोक मध्ये आम्हाला 31%पैकी आम्हाला 20% लोक असे आढळलेत की ज्यांना स्मोकर्स आहेत किंवा अल्कोहोलिक आहेत किंवा ज्यांचं वय जास्त आहे, तर अशा लोकांना आमच्या मते ह्या लोकांनी स्मोकिंग किंवा बाकीचे जे आहेत त्यांनी आपला स्मोकिंग कमी करावा, अल्कोहोलचं प्रमाण कमी करावं, म्हणजे टीबीची लागण त्यांना लवकर होणार नाही. अल्कोहोल सुद्धा तेवढंच घातक आहे कारण ती इनडायरेक्टली ती माणसाची इम्युनिटी कमी करते. त्याच्यामुळे अल्कोहोल न घेणं बेटर आहे.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडनं आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते, आताच आपण ऐकल्यात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. श्रोते प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. पहिल्या भागामध्ये आपण डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. सर, पहिल्या भागामध्ये आपण या महाविद्यालयाचा इतिहास आणि बाकीची सगळी रचना, वेळोवेळी आलेली आव्हानं समजून घ्यायचा प्रयत्न केला होता.

0: असा भाग आहे की 1919 पासून तो कोविडचं जे एक दुसरं रूप सगळ्या जगाने अनुभवलं, त्याच्यानंतर वैद्यकीय सगळी परिभाषा संशोधनाची जी आहे ती बदलते की काय अशा स्थितीला एक जग सगळं शास्त्र येऊन ठेपलेलं होतं. पण कालांतराने तीच आव्हानं पुन्हा तशीच दिसायला लागली. तीच आजाराचं प्रमाण जे आहे ह्या सगळ्या बदलत्या स्वरूपातलं ते वेगळं काही आहे का तसंच आहे? कसा होता तुम्ही कोविडच्या पूर्वीचा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि नंतरच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जे काही विविध आजार आहेत किंवा त्याच्यात काही भर पडली आहे का, किंवा नवीन काही अशा आपण महाविद्यालय ज्या अर्थी हे आहे त्या अर्थी नवीन ज्ञान संस्था ह्याच्यातून काही ज्ञानशाखा काही निर्माण झालेल्या आहेत का?
1: कोविड हा खरोखर म्हणजे चेंज टर्निंग पॉइंट ठरलेला आहे, कारण कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर वैद्यकीय क्षेत्राचं महत्व सगळ्या स्तरावर सगळ्यांना पटलेलं आहे आणि विशेषत्वे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही बाब त्वरित ओळखून या महाविद्यालयात अशा अडचणी किंवा अशा साथीच्या रोगावर पूर्ण हे करण्यासाठी म्हणून ज्या काही सोयीसुविधा आपल्याला पाहिजे त्या सगळ्या त्यांनी देऊ केलेल्या आहेत आणि मी महाराष्ट्र शासनाचे आणि आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला आता ज्या अडचणी आम्ही कोविडमध्ये ज्यांना सामोरी गेलो त्या अडचणीवर मात करायची साधनं त्यांनी दिलेली आहेत. आणि कोविडच्या नंतर एक बाब आमच्या लक्षात आलेली आहे की कोविड जो लंग्सवर परिणाम करायचा त्या परिणामाचे आफ्टर इफेक्ट अजून देखील आम्हाला पाहायला मिळतात आहे, कारण ज्यांना कोविड होऊन गेला त्यांना नंतर श्वासाचा त्रास सुरू झालेला आहे, नंतर ज्यांना डायबिटीस नव्हता अशा डायबिटिक लोकांची संख्या वाढलेली आहे आणि काही प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे. याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या महाविद्यालयाला विशेष तत्वे निदान म्हणून आम्ही एक आत्ता अभियान चालवलं होतं ज्याच्यामध्ये आम्ही 1 लक्ष लोकांच्या घरोघरी जाऊन टीबीचे आम्ही आणि बाकीच्या श्वसनरोगाचे रुग्ण उघडायची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 25,000 लोकांचं आम्ही ऑलरेडी तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला एक मुख्यमंत्री महोदयांनी एक एक्स-रे ज्याच्यात आपण घेऊ शकू अशी व्हॅन आम्हाला देऊ केलेली आहे. आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे जी पूर्ण घरोघरी जाते. फेज 1 आमचा आटोपलेला आहे, फेज 2ची सुरुवात आम्ही 1 जूनपासून करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 62 टीबीचे रुग्ण आम्हाला नवीन सापडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इतरही जे श्वसनरोगाचे आहेत ते पण आम्हाला सापडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ओरल कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याकरता देखील या महाविद्यालयाला त्यांनी निधी देऊ केलेला आहे. आणि सिकल सेलचे रुग्ण शोधून काढण्याकरता आम्ही मागच्या वर्षी 1 लक्ष लोकांची आम्ही सिकल सेल रोगाकरता आम्ही तपासणी केली, त्यामध्ये आम्हाला 466 सिकल सेल रोगाने ग्रस्त रुग्ण आम्हाला सापडले. त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरमध्ये देखील आम्हाला त्याचं देखील आम्ही 1 लक्ष लोकांपर्यंत आम्ही तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 468 आम्हाला सस्पेक्टेड केसेस सापडल्यात ब्रेस्ट कॅन्सरच्या, त्यापैकी आम्हाला पॉझिटिव्ह केसेस 24 जवळपास सापडलेल्या आहेत आणि त्यांचा उपचार आमच्या रुग्णालयात आम्ही मोफत करतोय.
0: त्याची उपचार पद्धतीच्या ज्या काही शाखा आहेत सगळ्या आपल्याकडे आहेत का? काही आता काही महाविद्यालय म्हणून आपल्याकडे काही कमतरता आहे का? म्हणजे श्वसनाचे आजार बदललेले आहेत, लंग्सचा एक वेगळा आजार आहे, हार्टचे रिलेटेड वेगळे आजार आहेत, शुगरचे आहेत, तर तसं सक्षमीकरण आपल्याकडे कशा कुठल्या पद्धतीच्या सुविधेने आपण परिपूर्ण आहोत?
1: त्याकरता देखील शासनानं आम्हाला खूप जास्त आम्हाला सहायता केलेली आहे. आम्हाला इथं पूर्ण फुल फ्लेज टीबी युनिट आमच्याकडे काम करतं, रेस्पिरेटरी मेडिसिन, ज्याच्यामध्ये एचओडी पासून लेक्चरर पीजी पर्यंत आमच्याकडे आहेत आणि त्यामध्ये ब्रॉन्कोस्कोप पासून सगळ्या रोगनिदानाच्या सोयी सुविधा आमच्याकडे शासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ही खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की इथे आम्ही जवळपास सगळ्या प्रकारचे क्षयरोगाचे जे आहेत रुग्ण त्यांचा आम्ही उपचार सफलतापूर्वक माझी टीम करते. आम्ही आता एक नवीन इक्मो नावाचं जे यंत्र आहे ज्याचा खर्च खासगी रुग्णालयामध्ये 1 लाखावर जातो तो देखील आम्ही शासनाकडे आम्ही मागणार आहे, त्याचा देखील प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. इक्मो हे यंत्र हे आर्टिफिशियल लंग सारखं काम करतं म्हणून त्याचा खर्च जो आहे तो सामान्य जनतेला परवडण्याजोगा नाहीये, कारण त्याचा जवळपास रोजचा खर्च 1-2 लाख रुपयाच्या वरती जातो. असं यंत्राची देखील आम्ही आता शासनाला मागणी करणार आहे आणि मला विश्वास आहे की शासन ते आम्हाला खचितच आम्हाला ते देईल.
0: सर, हा ट्युबरक्युलिसिसचा जो काही सर्वे झाला आपला, एरवी ट्युबरक्युलिसिस म्हटलं की खोकला आणि छाती दुखणं किंवा दम लागणं किंवा बेडक्याची तपासणी इथपर्यंत

0: त्यांचं सगळं ती संशोधनाची कार्यपद्धती लोकांना माहीत आहे सगळी. पण आताच्या ह्या 1,00,000 तपासणीमध्ये नागपूरकरांच्या सुविधेसाठी जी काही तुम्ही मोहीम सगळी जिल्हाभरात राबवली, प्रत्येक घरातलं स्क्रीनिंग केलं आपण सगळ्या, तर ती नवीन सुविधा आपण नागपूरकरांना सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण उपलब्ध करून दिली. पण ह्या तपासणीतले 1,00,000 नेमके फाइंडिंग्स काय आहेत, आपले श्रोते आता बरेच ग्रामीण भागातले पण हा कार्यक्रम ऐकतायत, तर त्याच्यातून वेगळा काही असा काही संदेश आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने देता येईल का ह्या ट्युबरक्युलिसच्या माध्यमातून, की बाबा साधारणतः हे टप्पा पहिला समजावा, असं जर वाटलं समजा खोकल्याबरोबर ताप असेल तर त्याचा दुसरा टप्पा समजावा, किंवा जीव घोड्या जर कुठले त्याचे काही असे निकष आहेत, त्याचे काही असे काही क्रमवारी ठरलेली आहे का?
1: 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त असलेला खोकला, संध्याकाळी येणारा ताप आणि वजन कमी होणे ही सर्व टीबीची लक्षणं आहेत. आणि सपोज एखाद्या वेळेस आपल्या घरात कोणी दुर्दैवाने टीबीचा रुग्ण असेल तर मी सगळ्यांना माझी विनंती आहे, ते घरातल्या सगळ्या लोकांनी ऍटलिस्ट आणि आजूबाजूच्या लोकांनी पुढाकारानं समोर यावं आणि आपली टीबीची सगळ्या चाचण्या करून घ्याव्यात. कारण जिथे टीबी पॉझिटिव्ह पेशंट असेल, टीबीचा हा जो रोग आहे तो निकट सहवासानी एकमेकाला तो पसरतो हे सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे अशा घरातल्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी येऊन टीबीची तपासणी करावी. आणि मी त्याबरोबर ही पण सगळ्यांना सांगू इच्छितो की टीबी आता असाध्य राहिलेला नाही आहे आणि टीबी हा कुठल्या एका वर्गाकरता मर्यादित राहिलेला नाही आहे. तो जसा श्रीमंतांना होऊ शकतो तसाच तो गरिबांना पण होऊ शकतो. म्हणजे म्हणण्याचा असा अर्थ आहे की तो कुठल्याही स्तरातील व्यक्तीला त्याचा टीबी होऊ शकतो. त्यामुळे आणि तो आता तुम्ही 3 महिने सपोज आपण औषध घेतला रेग्युलर आणि 6 महिने ते कंटिन्यू ठेवलं तर तो पूर्णपणे बरा होतो. म्हणजे टीबी आता काही असाध्य रोग राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ज्यांना ही लक्षणं आहेत, वजन कमी होणे, संध्याकाळचं ताप येणे, खोकला 2-3 आठवड्यापेक्षा जास्त राहणे, किंवा ज्यांच्या घरी कोणी टीबीचं पेशंटची हिस्ट्री आहे, अशा सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन आपला तपास करून घ्यावा.
0: या 1,00,000 फाइंडिंग्स काही वेगळ्या भेटल्या का आपल्याला?
1: जसं मी आताच थोड्या वेळेपूर्वी बोललो की आम्ही 1,00,000 लोकांचं टीबी स्क्रीनिंग करणार आहे, त्यापैकी आम्ही आजपर्यंत 25,283 लोकांची घरोघरी जाऊन तपासणी केली आहे. त्यामध्ये आम्हाला सिम्प्टोमॅटिक जवळपास 31.54% लोक आम्हाला सिम्प्टोमॅटिक आढळले, ज्यांना टीबी सदृश आहे, ज्यांना टीबीची हिस्ट्री होती असे आम्हाला 0.656% आम्हाला ते रुग्ण आम्हाला आढळले. आणि त्याचबरोबर जे लोक स्मोकिंग जास्त करतात किंवा अल्कोहोलिक आहेत, जे एजेड लोक आहेत, अशा लोकांमध्ये आम्हाला जवळपास 24% लोक मध्ये आम्हाला 31%पैकी आम्हाला 20% लोक असे आढळलेत की ज्यांना स्मोकर्स आहेत किंवा अल्कोहोलिक आहेत किंवा ज्यांचं वय जास्त आहे, त्या अशा लोकांना आमच्या मते ह्या लोकांनी स्मोकिंग किंवा बाकीचे जे आहेत त्यांनी आपला स्मोकिंग कमी करावा, अल्कोहोलचं प्रमाण कमी करावं, म्हणजे टीबीची लागण त्यांना लवकर होणार नाही. अल्कोहोल सुद्धा तेवढंच घातक आहे कारण ती इनडायरेक्टली ती माणसाची इम्युनिटी कमी करते. त्याच्यामुळे अल्कोहोल न घेणं बेटर आहे.
0: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडनं आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून सादर करण्यात आला.

0: FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचे विविध भारती केंद्र आहे. 8:42 झाली आहेत. श्रोते प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या एकूण 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना एकूण 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे अध्यक्ष न्यायाधीश अनिल एस किलोर यांनी नागरिकांना लोक अदालतीच्या माध्यमातून आपले वाद प्रकरणं सामंजस्याने निकाली काढण्याचं आवाहन केलं. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. त्यात विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील हितगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात बोडेना जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर रानडुकरानं हल्ला केला. या घटनेत 1 महिला आणि 2 पुरुष असे 3 जखमी झाले असून महिलेची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीनं कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विदर्भात वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात वाशिम जिल्ह्यात 42.8° सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात 39.2° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर इथं सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू आहे. राजस्थान संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात टायटन्सच्या 12व्या षटकात 1 गडी बाद 142 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.

0: 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 9:20 झाली आहेत. श्रोते प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण यांच्याशी. नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. पहिल्या भागामध्ये आपण डॉ रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. सर, पहिल्या भागामध्ये आपण या महाविद्यालयाचा इतिहास आणि बाकीची सगळी रचना वेळोवेळी आलेली आव्हानं समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. असा भाग आहे की 1919 पासून तो कोविडचं जे एक दुसरं रूप सगळ्या जगाने अनुभवलं, त्याच्यानंतर वैद्यकीय सगळी परिभाषा संशोधनाची जी आहे ती बदलती की काय अशा स्थितीला एक जग सगळं शास्त्र येऊन ठेपलेलं होतं. पण कालांतराने तीच आव्हानं पुन्हा तशीच दिसायला लागली. तीच आजाराचं प्रमाण जे आहे ह्या सगळ्या बदलत्या स्वरूपातलं, ते वेगळं काही आहे का तसंच आहे? कसा होता तुम्ही कोविडच्या पूर्वीचा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि नंतरच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जे काही विविध आजार आहेत किंवा त्याच्यात काही भर पडली आहे का, किंवा नवीन काही अशा आपण महाविद्यालय ज्या अर्थी हे आहे त्याअर्थी नवीन ज्ञान संस्था ह्याच्यातून काही ज्ञानशाखा काही निर्माण झालेल्या आहेत का?
2: कोविड हा खरोखर म्हणजे चेंज टर्निंग पॉइंट ठरलेला आहे. कारण कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर वैद्यकीय क्षेत्राचं महत्व सगळ्या स्तरावर सगळ्यांना पटलेलं आहे. आणि विशेषत्वे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांनी

0: ही बाब त्वरित ओळखून या महाविद्यालयात अशा अडचणी किंवा अशा साथीच्या रोगावर पूर्ण हे करण्यासाठी म्हणून ज्या काही सोयी सुविधा आपल्याला पाहिजे त्या सगळ्या त्यांनी देऊ केलेल्या आहेत आणि मी महाराष्ट्र शासनाचे आणि आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला आता ज्या अडचणी आम्ही कोविडमध्ये ज्यांना सामोरी गेलो त्या अडचणीवर मात करायची साधनं त्यांनी दिलेली आहेत. आणि कोविडच्या नंतर एक बाब आमच्या लक्षात आलेली आहे की कोविड जो लंग्सवर परिणाम करायचा त्या परिणामाचे आफ्टर इफेक्ट अजून देखील आम्हाला पाहायला मिळतात आहे. कारण ज्यांना कोविड होऊन गेला त्यांना नंतर श्वासाचा त्रास सुरू झालेला आहे, नंतर ज्यांना डायबिटीस नव्हता अशा डायबिटिक लोकांची संख्या वाढलेली आहे आणि काही प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे. याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या महाविद्यालयाला विशेष तत्वे निदान म्हणून आम्ही एक आत्ता अभियान चालवलं होतं ज्याच्यामध्ये आम्ही 1 लक्ष लोकांच्या घरोघरी जाऊन टीबी चे आम्ही आणि बाकीच्या श्वसन रोगाचे रुग्ण उघडायची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 25,000 लोकांचं आम्ही ऑलरेडी तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला एक मुख्यमंत्री महोदयांनी एक एक्स-रे ज्याच्यात आपण घेऊ शकू अशी व्हॅन आम्हाला देऊ केलेली आहे. आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे जी पूर्ण घरोघरी जाते. फेज 1 आमचा आटोपलेला आहे, फेज 2ची सुरुवात आम्ही 1 जूनपासून करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 62 टीबीचे रुग्ण आम्हाला नवीन सापडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे इतरही जे श्वसन रोगाचे आहेत ते पण आम्हाला सापडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ओरल कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याकरता देखील या महाविद्यालयाला त्यांनी निधी देऊ केलेला आहे. आणि सिकल सेलचे रुग्ण शोधून काढण्याकरता आम्ही मागच्या वर्षी 1 लक्ष लोकांची आम्ही सिकल सेल रोगाकरता आम्ही तपासणी केली. त्यामध्ये आम्हाला 466 सिकल सेल रोगाने ग्रस्त रुग्ण आम्हाला सापडले. त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरमध्ये देखील आम्हाला त्याचं देखील आम्ही 1 लक्ष लोकांपर्यंत आम्ही तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 468 आम्हाला सस्पेक्टेड केसेस सापडल्यात ब्रेस्ट कॅन्सरच्या, त्यापैकी आम्हाला पॉझिटिव्ह केसेस 24 जवळपास सापडलेल्या आहेत आणि त्यांचा उपचार आमच्या रुग्णालयात आम्ही मोफत करतोय.
1: त्याची उपचार पद्धतीच्या ज्या काही शाखा आहेत सगळे आपल्याकडे आहेत का? काही आता काही महाविद्यालय म्हणून आपल्याकडे काही कमतरता आहे का? म्हणजे श्वसनाचे आजार बदललेले आहेत, लंग्सचा एक वेगळा आजार आहे, हार्टचे रिलेटेड वेगळे आजार आहेत, शुगरचे आहेत, तर तसं सक्षमीकरण आपल्याकडे कशा कुठल्या पद्धतीच्या सुविधेने आपण परिपूर्ण आहोत?
0: त्याकरता देखील शासनानं आम्हाला खूप जास्त आम्हाला सहायता केलेली आहे. आम्हाला इथं पूर्ण फुल फ्लेज टीबी युनिट आमच्याकडे काम करतं, रेस्पिरेटरी मेडिसिन, ज्याच्यामध्ये एचओडी पासून लेक्चरर पीजी पर्यंत आमच्याकडे आहेत आणि त्यामध्ये ब्रॉन्कोस्कोप पासून सगळ्या रोगनिदानाच्या सोयी सुविधा आमच्याकडे शासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ही खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की इथे आम्ही जवळपास सगळ्या प्रकारचे क्षयरोगाचे जे आहेत रुग्ण त्यांचा आम्ही उपचार सफलतापूर्वक माझी टीम करते. आम्ही आता एक नवीन इक्मो नावाचं जे यंत्र आहे ज्याचा खर्च खासगी रुग्णालयामध्ये 1 लाखावर जातो तो देखील आम्ही शासनाकडे आम्ही मागणार आहे. त्याचा देखील प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. इक्मो हे यंत्र हे आर्टिफिशियल लंग सारखं काम करतं म्हणून त्याचा खर्च जो आहे तो सामान्य जनतेला परवडण्याजोगा नाहीये. कारण त्याचा जवळपास रोजचा खर्च 1-2 लाख रुपयाच्या वरती जातो. असं यंत्राची देखील आम्ही आता शासनाला मागणी करणार आहे आणि मला विश्वास आहे की शासन ते आम्हाला खचितच आम्हाला ते देईल.
1: सर, हा ट्युबरक्युलिसिसचा जो काही सर्वे झाला आपला, एरवी ट्युबरक्युलिसिस म्हटलं की खोकला आणि छाती दुखणं किंवा दम लागणं किंवा बेडक्याची तपासणी इथपर्यंतचं सगळं ती संशोधनाची कार्यपद्धती लोकांना माहीत आहे सगळी. पण आताच्या ह्या 1 लाख तपासणीमध्ये नागपूरकरांच्या सुविधेसाठी जी काही तुम्ही मोहीम सगळी जिल्हाभरात राबवली, प्रत्येक घरातलं स्क्रीनिंग केलं आपण सगळ्या, तर ती नवीन सुविधा आपण नागपूरकरांना सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण उपलब्ध करून दिली. पण ह्या तपासणीतले 1 लाखातले नेमके फाइंडिंग्स काय आहेत? आपले श्रोते आता बरेच ग्रामीण भागातले पण हा कार्यक्रम ऐकतायत, तर त्याच्यातून वेगळा काही असा काही संदेश आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने देता येईल का ह्या ट्युबरक्युलिसच्या माध्यमातून की बाबा साधारणतः हे टप्पा पहिला समजावा, असं जर वाटलं समजा खोकल्याबरोबर ताप असेल तर त्याचा दुसरा टप्पा समजावा, किंवा जीव घोड्या जर कुठले त्याचे काही असे निकष आहेत, त्याचे काही असे काही क्रमवारी ठरलेली आहे का?
0: 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त असलेला खोकला, संध्याकाळी येणारा ताप आणि वजन कमी होणे ही सर्व टीबीची लक्षणं आहेत. आणि सपोज एखाद्या वेळेस आपल्या घरात कोणी दुर्दैवाने टीबीचा रुग्ण असेल तर मी सगळ्यांना माझी विनंती आहे ते घरातल्या सगळ्या

0: लोकांनी ऍटलिस्ट आणि आजूबाजूच्या लोकांनी पुढाकारानं समोर यावं आणि आपली टीबीची सगळ्या चाचण्या करून घ्याव्यात. कारण जिथे टीबी पॉझिटिव्ह पेशंट असेल, टीबीचा हा जो रोग आहे तो निकट सहवासाने एकमेकाला तो पसरतो हे सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे अशा घरातल्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी येऊन टीबीची तपासणी करावी. आणि मी त्याबरोबर ही पण सगळ्यांना सांगू इच्छितो की टीबी आता असाध्य राहिलेला नाहीये आणि टीबी हा कुठल्या एका वर्गाकरता मर्यादित राहिलेला नाहीये. तो जसा श्रीमंतांना होऊ शकतो तसाच तो गरिबांना पण होऊ शकतो. म्हणजे म्हणण्याचा असा अर्थ आहे की तो कुठल्याही स्तरातील व्यक्तीला त्याच्या टीबी होऊ शकतो. त्यामुळे आणि तो आता तुम्ही 3 महिने सपोज आपण औषध घेतला रेग्युलर आणि 6 महिने ते कंटिन्यू ठेवलं तर तो पूर्णपणे बरा होतो. म्हणजे टीबी आता काही असाध्य रोग राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ज्यांना ही लक्षणं आहेत, वजन कमी होणे, संध्याकाळचं ताप येणे, खोकला 2-3 आठवड्यापेक्षा जास्त राहणे, किंवा ज्यांच्या घरी कोणी टीबीचं पेशंटची हिस्ट्री आहे, अशा सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन आपला तपास करून घ्यावा.
1: या 1 लाखांपैकी फाइंडिंग्स काही वेगळ्या भेटल्या का आपल्याला?
0: जसं मी आताच थोड्या वेळेपूर्वी बोललो की आम्ही 1 लक्ष लोकांचं टीबी स्क्रीनिंग करणार आहे, त्यापैकी आम्ही आजपर्यंत 25,283 लोकांची घरोघरी जाऊन तपासणी केलेली आहे. त्यामध्ये आम्हाला सिम्प्टोमॅटिक जवळपास 31.54% लोक आम्हाला सिम्प्टोमॅटिक आढळले, ज्यांना टीबी सदृश आहे, ज्यांना टीबीची हिस्ट्री होती असे आम्हाला 0.656% आम्हाला ते रुग्ण आम्हाला आढळले. आणि त्याचबरोबर जे लोक स्मोकिंग जास्त करतात किंवा अल्कोहोलिक आहेत, जे एजेड लोक आहेत, अशा लोकांमध्ये आम्हाला जवळपास 24% लोकांमध्ये आम्हाला 31%पैकी आम्हाला 20% लोक असे आढळलेत की ज्यांना स्मोकर्स आहेत किंवा अल्कोहोलिक आहेत किंवा ज्यांचं वय जास्त आहे. तर अशा लोकांना आमच्या मते ह्या लोकांनी स्मोकिंग किंवा बाकीचे जे आहेत त्यांनी आपला स्मोकिंग कमी करावा, अल्कोहोलचं प्रमाण कमी करावं, म्हणजे टीबीची लागण त्यांना लवकर होणार नाही. अल्कोहोल सुद्धा तेवढंच घातक आहे कारण ती इनडायरेक्टली ती माणसाची इम्युनिटी कमी करते. त्याच्यामुळे अल्कोहोल न घेणं बेटर आहे.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याकडून. आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकून घेऊयात.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड सदर्शन लक्ष्मी मेगाहर्ट्स पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. कुछ ही पल मैंने ठीक 9:30 पर सुनवा रहे मुंबई केंद्र से प्रोग्राम आज के फनकार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोता प्रस्तुत है प्रोग्राम बेला के फूल. प्रोग्राम की शुरुआत में सुनवा रहे हैं आशा भोसले और किशोर कुमार की मिली जुली आवाज में बड़ा कबूतर. इस फिल्म के लिए योगेश का लिखा ये गीत, जिसे स्वरबद्ध किया है आर डी बर्मन ने.

श्रोताओ, इस गीत के साथ ही संपन्न हुआ प्रोग्राम बेला के फूल, जिसे आप सुन रहे थे एफएम बैंड 107.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज और आकाशवाणी नागपुर से विविध भारती केंद्र आहे। श्रोताओ, आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 36.9 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 2.4 अंशाने कमी होतं, तर किमान तापमान 23.8 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.3 अंशाने कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या क्षेत्रात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होण्याची शक्यता असून कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। हवामानाचा अंदाज आपण ऐकलात। FM 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30:20 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55। शुभरात्री, जय हिंद।